होए, शांत श्रृंगार रावे प्रभ सोए, हम मैं विच प्रभ कोए न पाए, मूलों पुला जन्म गवाए, गुरते शांत सहज सुख माणी, सेवा साची नाम समाणी, शब्द मिले प्रीतम सदा ते आए, साच

सास सुहागण अंक समावे, गर्भ गहेली महल ना पावे, फिर पछतावे जब रहन बेहावे, कर्महीन मन

जाकौ नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही

दर्शन पावत हे राच्यो नाथ हे सहाय संतना अब चरण गहे रहाऊ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो आलम करंद कमल जियो अन रस नहीं चाहे एक हर लाहे अन ते टूटी है रिख ते छूटी है मन हर रस घूटी है

सेवक रह सरनाई, आपे बख्शे दे वड्याई, किससे ऊपर नाही कोए, कौन डरे, डर किसका हो।

जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारु साच नाम आधार मेरा जिन पुखां सब गवाईयां कर शांत सुख मन आए वसिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख।

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

तुद पावा भाई भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाएंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते आन दिन नाम त्याएंदा।

तुदियाई, जिस भाणा भावै सो तुझै समाई, भाणे विच वड्डी वडियाई, भाणा किसै कराईंदा, जां तिस भावै तां गुरु मलाई, गुरमुख नाम पदारथ पाई, तुदे आपणै भाणै सब सृष्टि अपाई, जिसनु भाणा देह तिस पाईंदा, मनमुख अंध करे चतराई, भाणा ना मन्ने बहुत दुख पाई, परमे फूला आवै जाए, कर महल न कबहू पाईंदा, सतगुर मेले दे वडियाई, सतगुर की सेवा तुर फरमाई।